बलवंत छप कर तू पावा, देखत सुनत प्रभ अंतर जामी, शील धर्म दया सुच नासत आयो।